एक बार नौ खंड प्रथमी प्रचर जी पै महा उदास तपीसर ती वै अगन माहे होत पुराण कनक असभ है भरपूर दान।

जब हम होते तब तू नाही, अब तू ही मैं नाही। अनल अगम जस लहर मैं उदद, जल केवल जल माही। जब हम होते तब तू नाही, अब तू ही मैं नाही। अनल अगम जस लहर मैं उदद,